0: पिछोते पमयं यकयो हे क्यों नम्या तालावा ये हे ये हे या हे या हे या को ने नम नवत क्या ओवे यो ओवा कै क्वन मो कै क्वेश्चाओ यंगा करो हनप नय हे नौ यंगा सन अपय हो अप्रता को को ते का को पव कै पचे चेता अम चेवे पिछोते पमयं यकय हे क्यों नम्या तालावा ये हे ये हे या हे या हे या
1: हे हे हे हे हे हे ता हे ता सो हे ओ न वश्न पे हे ये नौक नौते दम हे से कल में तबे बोल मन ते पौ ततने कृष्पाय इन मिश पतो तप से तल्पवा हे तम न कुशने तवं ओ वेशलाप सुनवे हे तम हालय अनंगय ताताव लाव ने ता नवे ता ले हे हे ला ता इता क्वा हम एतो छे सको ले लो हे नोक नो पेने वे चोरो से कल में तबे बोल मन तय पो ततने कृष भाई न मिश पतो तप से तल्पवा हे तम न कुशने वेने ओ वेशलाप सुनवे हे तम हालय अनंगय ताताव लाव ने ता वा नवे ता ले हे हे ला हे हे यश अने हवा पे हे ने हो या तबे बोल मन ते से हे ओ ना कै अस्ता ले तो खाका मो नव्यत अमे ताताव लाओ या ने पोवा इने हो या ओ क्योता हम का पत्यं पोवक है हे तम का वो तम ने न तो ने ओ हो वा हे हे लोए ओ हो वाए ओ
0: ha ne au ne was na pe nok ne te ve me he se khal me te ve bol man ta e po ta to ne kas pai in me se pa to ta e se ta pa va he tam na na ko sa ne ta bang o ve sa la chon ve हे तम हालय अनंगय ताताव लाव ने ता वा नवे ता ले हे हे ला ता हे ता क्वा हम हे तो छे सक ले लो हे नक न कोने वे चोरो से कल में तबे बोल मन तय फो ततने kush pai ina misa pato tapa se ta pava etam na na kwasa ne kweninga o besala sonve etam ha lai anangwai ta ta la ne ta wa na we ta le he he la he he he shani hawa pe he me ho ya tave bhol mana ta cha he ho nga pai asta vok le to kha kha mo no ye pa me ta ta la wa ya ne to va to va to va Tene ho ya o keo ta ala Am ka pa kem po ba pa e He tam ka bo tam ne na to ne Ha ho wa he he he la e O ho ho wa e O wa he lo e O ho wa he lo la ya he a ha
2: Good evening, everybody. My name is Sukla Kachantua. I am Parrot and Kachina Klein from the village of Tewa. I am 10 years old and in the 5th grade. I am the son of Paulette Kachantua, and my grandparents are Eloise and Paul Kachantua. Today I will be singing a badger song. The song is about our fathers making prayer feathers with all their hearts to pray for us all.